0: ಯಾರಿ ನಟ ಕಟ್ಟು ಚಲ ಬುಲಿ ಚಮಕಿ ಸೇ ಸುನ್ತೆ ಹೈ ಕಿ ಆಜ ಚಮಕಿ ಕೌನ್ ಸಿ ಮಜೆದಾರ್ ಬಾತೆ ಕರ್ ರಹಿ ಹೈ ಅಪ್ನೇ ದೋಸ್ತೋ ಸೇ
1: ಕಲ್ ಹಮಾರಿ ಗಲಿ ಮೇ ಪಿಕ್ನಿಕ್ ಥಿ ಸಬ್ ಲೋಗ್ ಅಪ್ನೇ ಘರ್ ಸೇ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಚೀಜೆ ಬನಾ ಕೆ ಲಾಯೆ ಥೆ ಪತಾ ಹೈ ಬುಂಬಾ ನೇ ಬೋಲಾ ಯೇ ಸಬ್ ಪೌಷ್ಟಿಕ ಖಾನಾ ಹೈ ಮಗರ್ ಸಬ್ ಇತ್ನಿ ಢೇರ್ ಸಾರಿ ಸಬ್ಜಿಯಾಂ ಕ್ಯೂ ಖಾತೆ ಹೈ ಮೇ ಬಾತ್ ಮೇ ಪೂಛ್ತಿ ಹೂಂ ಹಾಯ್ ಮೇರಾ ನಾಮ ಹೈ ಚಮಕಿ ಔರ್ ಆಪ್
2: ಅಬ್ದುಲ್ ರಹಮಾನ್
1: ಅಬ್ದುಲ್ ರಹಮಾನ್ ಜೀ ಪೌಷ್ಟಿಕ ಖಾನಾ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ
2: ಜೈಸಾ ಕಿ ನಾಮ ಸೇ ಹೀ ಮಾಲೂಮ್ ಹೈ ಕಿ ಪೌಷ್ಟಿಕ ಖಾನಾ ಬಚ್ಚೋ ಕೋ ದೇನೆ ಸೇ ಉನ್ಕಿ ಹಡ್ಡಿಯೋ ಮೇ ಮಜ್ಬೂತಿ ಪೈದಾ ಹೋತಿ ಹೈ ಉನ್ಕಾ ದಿಮಾಗ್ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಿ ತರಹ ಕಾಮ್ ಕರ್ತಾ ಹೈ ಉನ್ಕಾ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ ಉನ್ಕಾ ಪಢಾಯಿ ಮೇ ರುಚಿ ಹೋತಿ ಹೈ ಖೇಲ್ನೆ ಮೇ ಭಿ ರುಚಿ ಹೋತಿ ಹೈ ಪೌಷ್ಟಿಕ ಖಾನಾ ಜೀವನ ಮೇ ತರಕ್ಕಿ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ನಿಹಾಯತ್ ಜ಼ರೂರಿ ಹೈ
1: ಓ ಔರ್ ಆಪ್ಕೆ ಗಾಂವ್ ಮೇ ಕೌನ್ ಕೌನ್ ಸೀ ಪೌಷ್ಟಿಕ ಸಬ್ಜಿಯಾಂ ಹೋತಿ ಹೈ
2: ಪಾಲಕ್ ಹೈ ಟಿಂಡಾ ಹೈ ಔರ್ ಬಹುತ್ ಸಾರಿ ಸಬ್ಜಿಯಾಂ ಜೈಸೆ ಲೌಕಿ ಹೈ
1: ಮುಝೆ ಭಿ ಪೌಷ್ಟಿಕ ಖಾನಾ ಖಾನಾ ಚಾಹಿಯೆ ತಾಕಿ ಮೇ ಔರ್ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಬನ್ ಜಾಊಂ ಮಗರ್ ಮುಝೆ ನಾ ಕುಚ್ ಕುಚ್ ಹರಿ ಸಬ್ಜಿಯಾಂ ಬಿಲ್ಕುಲ್ ಭಿ ಅಚ್ಚಿ ನಹೀಂ ಲಗ್ತಿ ಕ್ಯಾ ಕರೂಂ ಹಾ ಗುರ್ಗಾಂವ್ ಮೇ ಅಪ್ನಿ ದೋಸ್ತ್ ಸೇ ಪೂಛ್ತಿ ಹೂಂ
3: ಮೇರಾ ನಾಮ್ ಶಾಂತಿ ಹೈ
1: ಶಾಂತಿ ಸುಮೀತ್ ಔರ್ ಉಸ್ಕಿ ಭಾಯಿ ಬಹನೋ ಕೋ ಕೌನ್ ಸಿ ಸಬ್ಜಿ ಅಚ್ಚಿ ನಹೀಂ ಲಗ್ತಿ
3: वो तो बस आलू की ही सब्जी पसंद करती है और कुछ भी नहीं खाना चाहती है
1: हाँ सिर्फ आलू हाँ फिर शांति तुम उन्हें कैसे खिलाती हो
3: उन्हें कहती हूँ कि बेटे खा लो थोड़ा भी खाना चाहिए ताकत की चीज है हरी सब्जी खाने से मगर खाती नहीं है उन लोग
1: अरे मेरे गुड़गांव के दोस्त तो कोई भी सब्जी नहीं खाते बुंदेलखंड में पूछती हूँ हाय आपका नाम क्या है
4: हमारा नाम है लक्ष्मीबाई
1: आप अपने घर पे कौन कौन से पौष्टिक खाना बनाते हो
4: दाल बनती चावल बनते पालक की भाजी बनती मूली का साग बनता सरसों का साग बनता मेथी का बनता चनों का भी बनता सब बना के ये बच्चों को देते हैं
1: अरे वाह बुंदेलखंड में मेरे दोस्त तो सारी पौष्टिक सब्जियां खाते हैं एक और दोस्त से भी पूछती हूँ हाय वैष्णवी ऐसी कौन सी सब्जी है जो तुम्हें अच्छी नहीं लगती
5: पालक
1: ओ फिर तुम पालक कैसे खाती हो
5: जब मम्मी अपने हाथ से खिलाती है
1: हाँ मुझे भी तो बहुत अच्छा लगता है शारदा आप वैष्णवी को पालक और पौष्टिक सब्जियां कैसे खिलाती है
6: मैं वैष्णवी को पालक कहानियां सुना के खिलाती हूँ
1: ये अच्छा तरीका है मैं भी कहानी सुनकर सारी सब्जियां खाऊंगी मुझे तो भूख लग रही है चलो सुने कि पौष्टिक सब्जियों को और स्वादिष्ट कैसे बना सकते हैं
4: मैं करेला बनाती हूँ तो उसको छील के और अपने कढ़ाई में रख देती हूँ तेल डालूँ दो चम्मच फ्राई करी लाल हो गए इनको निकाल के रख देती हूँ फिर एक चम्मच दालचीनी जीरा काकू गरम मसाला और अजवाइन है मेथी है सब हम लोग पीस के उसको मसाला अच्छा बना के उसको फ्राई करके बच्चों को फिर खिलाते हैं
1: अब मैं सब कुछ खाऊंगी तुम भी सब सब्जियां खाना ठीक है दोस्तों ओके बाय
7: मजा आया ना